श्रोते हो, आपण ऐकत आहात भावतरंग, हा सुगम संगीताचा कार्यक्रम एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकूयात शांता शेळके यांचं यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

श्रोते हो, भावतरंग या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरातील यशवंत देव यांचं गीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भावतरंग हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15

0: were drawn. And now for a look at today's newspapers, it's over to Subhadra Ramachandran.
1: Thank you, Anuja. All the dailies have covered the Prime Minister's visit to Australia and New Zealand. The dailies have also mentioned the announcement of cricket diplomacy with Australia. The Times of India writes, "Good day, Chennai. Australia's Big Bash League opener to be held in Tamil Nadu this December, becoming the first instance of a foreign cricket league playing in India." The dailies have also mentioned the Prime Minister's historic visit to New Zealand on first bilateral visit in 40 years, focusing on trade and eco-links. Kerala birth rate has reached an all-time low, states the Indian Express, dropping into single digit for the first time. A senior team planned Bangladesh return in December, willing to face arrest or even death, states the Tribune. And finally, the Statesman cites a major milestone for breed conservation and preservation of two Himalayan Gaddi dogs who are integral to the culture and pastoral heritage of the Western Himalayas, getting official Kennel Club recognition. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. India and New Zealand signed 5 MOUs in key areas including defence, disaster management and animal husbandry to boost economic and strategic cooperation. Prime Minister Narendra Modi holds delegation-level talks with New Zealand Prime Minister Christopher Luxon in Auckland, says India and New Zealand can play important role in strengthening peace and security in Indo-Pacific region. Indian Navy to commission indigenous stealth frigate Mahendragiri in Vishakhapatnam today. Home Minister Amit Shah reviews progress in rollout of Bureau of Port Security, directs stronger coastal security measures. In FIFA World Cup, Spain books spot in semi-finals, defeating Belgium 2-1. Norway to face England in third quarter-final tonight. And in Wimbledon tennis, Czechia Karolina Muchová to face compatriot Linda Noskova in women's singles final today. For details of these stories and more, log on to our website www.newsoneir.gov.in. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान

40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथे काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं, असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ॲपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी, असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथे ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथे एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथे बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ L. मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशन

अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4,000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4,118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16,740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगात

0: जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्याशास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
1: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
0: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे. त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
0: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर मृत्यूदर हे दोन्हीही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काय पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा 5वा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3रा टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3रा टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो. भारत साधारणपणे या 3रा टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्य

0: वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष, यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो, जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो, तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंट, हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधासाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत, या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या, नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव, यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पडलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता, माता मृत्यू दर होता, यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधामध्ये, आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यूसुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारणं.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो.

0: आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय आहे हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काही आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेलं आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025-26 पर्यंत अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025च्या सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे, म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आलं असलेलं आपल्याला दिसून येतं. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येत आहे. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 64 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश, जो काही तरुण लोकसंख्या आहे ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानंसुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते.

0: पॉलिसी म्हणजे मला फक्त हॉस्पिटलचा खर्च मिळाला पाहिजे, कारण विविध प्रकार आलेले आहेत आता. जसे की हा एक मेडिक्लेम पॉलिसी आहे की कुठल्याही आजाराने जर तुम्ही हॉस्पिटलाइज झालात तर तुम्हाला त्याचा जो खर्च आहे तो मिळतो किंवा तिथं कॅशलेसमध्ये आपण ते क्लेम सेटल होतो. दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये की वैयक्तिक अपघाती विमा, ज्याला पर्सनल ॲक्सिडेंट म्हणून जवळजवळ सर्व मान्यता आहे किंवा लोकांना माहिती आहे, आरोग्य विमा जो आहे किंवा मेडिक्लेम, तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर काही आजार झाला, काही जरी झालं, तो जो खर्च आहे तो आपल्याला परत मिळावा किंवा तो कॅशलेसमध्ये व्हावा, त्यासाठी आहे आरोग्य विमा. त्याच्यामध्ये मग बरेच प्रकार आहेत, तुम्हाला मेजर इलनेस म्हणून आहे, क्रिटिकल इलनेस म्हणून आहे, आणि रेग्युलर प्लान आहे. रेग्युलर प्लानमध्ये सगळ्याच गोष्टी येतात. पण आता बऱ्याच वेळेस होतं की मेजर इलनेसमध्ये किंवा क्रिटिकल इलनेसमध्ये काय होतं की कॅन्सर आहे, ब्रेन हॅमरेज आहे, लिव्हर फेल होणं, किडनी फेल होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्रिटिकल इलनेसमध्ये येतात. तर रेग्युलर पॉलिसीमध्ये सुद्धा याचं कव्हर आहे, परंतु जनरली काय करतात लोक 5 लाख 10 लाखापेक्षा जास्तीचं पॉलिसी घेत नाही, किंवा काय करायचे एवढे पैसे. पण क्रिटिकल इलनेस हा एवढा मोठा खर्च आहे, म्हणजे आम्ही बहुतेक लोकांचे संसार उद्धव झाले बघितले आहे, तर त्यासाठी आणि क्रिटिकल इलनेस असेल किंवा कुठला रायडर जर असेल तर तो खूप कमी प्रीमियम मध्ये आपल्याला चांगला मोठा रायडर आपण घेऊ शकतो, तर तो घ्यायला पाहिजे. मी स्वतःना आग्रह करेल की तो त्यांनी घ्यायला पाहिजे किंवा तो समजून घ्यायला पाहिजे, कारण केव्हा काय होईल त्याचं काही सांगता येत नाही. दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये पर्सनल ऍक्सिडेंट, वैयक्तिक अपघात विमा. वैयक्तिक अपघात विमामध्ये काय होईल, इन केस जर काही आपला अपघात झाला त्याच्यामुळे जो काही दवाखान्याचा खर्च आहे तो आपल्याला मिळू शकतो. जितके दिवस आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट आहोत त्या दिवसाचे सुद्धा पैसे आपल्याला, जे काही आपण ऑप्शन असतात तो जर पर्याय आपण निवडलेला असेल तर त्या पर्यायाच्या नुसार ते आपल्याला म्हणजे पर डे ते पैसे सुद्धा मिळतात. पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीमध्ये सगळ्यात मोठा जो एक फायदा आहे लॉस ऑफ इन्कम, झालेलं नुकसान भरून काढणे. जर एखादा करता मनुष्य त्याचा जर अपघात झाला आणि तो जर 6 महिने जर घरी असेल, त्याचं उत्पन्न जर बंद झालं, तर मग त्यांनी घर चालवायचं कसं, तर परिवाराचं आर्थिक नुकसान होऊ नये त्यासाठी पर वीक तिथे एक रिएम्बर्समेंट आहे. ते असं आहे की साधारण 25 लाखात जर कोणी पॉलिसी घेतली असेल आणि त्यांचा अपघात झाला आणि समजा 10 लाख रुपये त्यांना हॉस्पिटलायझेशन झाले, 10 लाख रुपये त्यांना हॉस्पिटलमधून मिळतील, म्हणजे हॉस्पिटलचे पूर्ण पैसे मिळतील, त्यानंतर ते जितके दिवस घरी आहे त्यांना 10,000 रुपये पर वीक रिएम्बर्समेंट मिळेल, म्हणजे 40,000 रुपये पर मंथ. आता हे सुद्धा उत्पन्नावर डिपेंड आहे, कमी त्यांना 25 लाखाचा ते हे इलिजिबल आहेत का, त्यासाठी ते जर इलिजिबल असतील तर त्यांना मी 1-1 कोटी 2-2 कोटी पर्यंत सुद्धा आम्ही इन्शुरन्स प्रोव्हाइड करू शकतो. ते सब्जेक्ट टू त्यांचं उत्पन्न किती आहे त्याच्यावर ते अवलंबून.
1: सर मग हा आरोग्य विमा साधारण कितीचा असावा आणि आरोग्य विमा घेताना कोणत्या बाबी ग्राहकाने समजून घेणं गरजेचं आहे?
0: हा, कधी पण आरोग्य विमा घेत असताना काय मिळणार काय नाही मिळणार याची चौकशी करणं हे तुमचं कर्तव्य आहे. मी किंवा कुठलाही अभिकर्ता तो त्याच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतच असतो, पण काय असतं की कोणीतरी सांगितलेलं असतं बा यांच्याकडनं तुम्ही करून घ्या, खूप चांगलं काम आहे, तुम्ही फार जास्त विचारपूस न करता तुम्ही तो आरोग्य विमा घेतात. पण हे मी तुम्हाला सांगेल की हे तुमचं कर्तव्य आहे, तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जो काय प्लान घेत आहे त्याच्यामध्ये काय काय कव्हर आहे आणि काय मिळणार आहे काय नाही मिळणार आहे. काही आजार असे असतात की जे 2 वर्षापर्यंत मिळतच नाही, तुम्ही किती जरी चांगला प्लान घेतला तरी सुद्धा काही आजार असे आहेत की जे 2 वर्षापर्यंत मिळतच नाही, जसं तुमचं अपेंडिक्स असेल, हर्निया असेल, टॉन्सिल असेल, असे जे आजार आहेत हे काय पेन किलरने सुद्धा 6-6 महिने 8-8 महिने थांबतात. हा गव्हर्नमेंटचा नियम आहे, त्यामुळे कंपनीचा काही दोष नाही याच्यामध्ये. मग पॉलिसी घेताना किंवा देताना दोघांची जबाबदारी तेवढीच आहे, म्हणजे अभिकर्त्याची तेवढीच आहे, जो काही तुमचा एजंट सांगतोय तुम्हाला त्याची पण तेवढीच आहे आणि ग्राहकाची पण तेवढीच आहे. आपण समजून जर घेतलेला असेल प्लान तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, कारण ज्या गोष्टी मिळणारच नाही ते जर आपल्याला माहित आहे तर मग ते निराशा होणार नाही आपली, कंपनी तेवढे पैसे भरले मग मला क्लेम का नाही मिळाला. पण ज्या गोष्टी मिळणार आहेत तर 100% क्लेम मिळणार म्हणजे मिळणारच. दाताची ट्रीटमेंट ही कधीच मिळत नाही आयुष्यामध्ये. जर अपघातामुळे जर दातांचं काही नुकसान झालं असेल तर 100% तो क्लेम मिळेल. अदरवाईज आपल्या सवयीमुळे जर दात खराब झालेत तर दातांची ट्रीटमेंट ही मिळतच नाही. डिलिव्हरी अगोदर अवेलेबल नव्हतंच, आता आहे, त्याला सुद्धा वेटिंग आहे, 3-3, 4-4 वर्षाचं वेटिंग आहे. ते तुम्ही तुमच्या एजंट आहे त्याच्याशी व्यवस्थित चर्चा करून तुम्ही तो प्लॅन घेऊ शकता. आता बरेचसे त्यासाठी आलेलं आहे कव्हर आणि याच्यामध्ये सगळे मेजर इलनेस वगैरे सगळे सगळ्या गोष्टी कव्हर होतात. इव्हन आपण बेस प्लान जरी घेतला तरी सुद्धा कव्हर होतात.
1: व्यक्तिगत अपघात विमा त्याचं महत्व काय आहे बरं?
0: मी जसं सांगितलं की घरचा करता मनुष्य जर बेडवर असेल तर त्यांचं जे उत्पन्न बंद होणार आहे ते उत्पन्न त्यांना चालू राहील आणि जर अपघाती मृत्यूच जर झाला तरी खूप मोठी अमाऊंट परिवाराला मिळू शकते, जेणेकरून त्यांचं आर्थिक संकट तरी कमीत कमी थांबेल. अपघात विमा आणि खूप स्वस्त आणि चांगल्या पद्धतीचा विमा मिळतोय, खूपच कमी पैसे लागतात अपघाती विम्याला. त्यांचे जे जेवढे फायदे आहेत प्रपोर्शनेटली हप्ते खूपच कमी आहेत, तर ते नक्कीच श्रोत्यांनी त्याचा विचार करावा. तुमचा जो कोणी एजंट असेल त्याच्याकडे जाऊन याबद्दल चर्चा करावी आणि ह्या सगळ्यांनी घ्यावा असा माझा आग्रह.
1: बरं सर, ह्या विम्यामध्ये तो नाकारला जाऊ शकण्याची पण शक्यता असते का?
0: हो, अपघात जर झाला, सेल्फ ड्रायव्हिंग मध्ये अपघात झाला, तुमचं जर ड्रिंक केलेलं असेल, तुमच्याकडे लायसन्स जर नसेल, हा विमा नाकारला जाऊ शकतो. तर आपण ज्यावेळेस मेडिक्लेम पॉलिसी घेतो आहे तर त्यावेळेस आपल्याला कुठला आजार आहे का अगोदरचा हा आपण पूर्ण विचार करून जर त्या प्रस्तावामध्ये जर लिहिला तर ज्यावेळेस आपला प्रस्ताव मान्य होईल, एक तर त्याच्यामध्ये त्याला मान्यता मिळणार नाही की हा आजार आम्ही देणार नाही, किंवा जास्तीचे पैसे आकारून तुम्हाला तो मान्य करण्यात येईल, त्याला वेटिंग पिरियड दिला असेल किंवा 2-3 वर्षानंतर हा आम्ही कव्हर करू. तर ते पॉलिसी देत असतानाच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतात. तुम्हाला एक पॉलिसी ज्यावेळेस इश्यू होते त्याच्या अगोदर एक मेल असतो कंपनीकडनं की ह्या कंडिशन आम्ही टाकल्या आहेत, तुम्ही त्याला यस करा किंवा नो करा. तुम्ही यस केला एकदा की मग तुमची जबाबदारी संपली.

0: ते कंपनीचं राहिलं. पण तुम्ही जर वाचून घेतलंय सगळ्या गोष्टी तर मग तुम्हाला बाबा 2 वर्षांनी काय मिळणार आहे, 3 वर्षांतर काय मिळणार आहे हे सगळं मलाच माहित राहील ना ऍज अ कस्टमर म्हणून. तर मग मला माहित असेल तर मग मी क्लेम करणार नाही कंपनीवर, बरोबर आहे. आणि मला क्लेम मिळालं तर असंही होणार नाही. आणि मी जर सगळं दाखवून सुद्धा कंपनीने ऍक्सेप्ट केलं की नाही आम्ही तुम्हाला 2 वर्षांतर किंवा इमिजिएट आजपासून सुद्धा हा कव्हर द्यायला तयार आहे, तर मग विषय मिटला. दावा नाकारण्याचं कारणच नाही. तर दावे मिळत नाही असा नाही आहे, दावे का मिळत नाही तिचे हे जे काही नियम आणि अटी आहेत ह्या जर आपल्याला माहीत असतील तर मग हा प्रश्नच येणार नाही, मला दावा मिळाला नाही.
1: आणि सर जेव्हा याचा क्लेम आपल्याला मागायचा आहे तर तेव्हा कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता राहील?
0: याच्यामध्ये हॉस्पिटलचं तुमचं सगळ्यात महत्वाचं डिस्चार्ज कार्ड, प्रत्येक प्रिस्क्रिप्शन, त्याच्याबरोबरचं सगळं मेडिकल बिल आणि जेवढे काय ब्लड रिपोर्ट आहेत हे सगळे ओरिजिनल कागदपत्र लागतील. ते पण विथ हॉस्पिटलचे स्टॅम्प आणि सिग्नेचर, त्याच्यासोबत हे सगळं द्यायचं असतं. 15 ते 20 दिवसांमध्ये आपण क्लेम रिअम्बर्स करतो. आता तर शक्यतो कॅशलेस असते सगळीकडे, जिथं तो कॅशलेसमध्ये नाही आहे तर ते आम्ही रिअम्बर्समेंट करतो.
1: सर मेडिक्लेम पॉलिसीमध्ये आपण जेव्हा क्लेम करतो तर त्याच्या काही आहे का अटी वगैरे?
0: पॉलिसी घेत असताना या गोष्टीचं आपण नक्कीच लक्ष ठेवायला पाहिजे की जो प्लॅन आपण घेतो आहे त्याच्यामध्ये काही कॅपिंग आहे का. म्हणजे जो विम्याची रक्कम आपण घेतलेली आहे त्याच्या 1% ऑफ द सम अश्योर्ड ही रूमचे चार्जेस असतात. ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट आहात त्या हॉस्पिटलमध्ये त्या रूमचे चार्जेस, जर 10 लाखाची पॉलिसी असेल तर तुम्ही 10,000 ती घेऊ शकता. 5 लाखाची पॉलिसी असेल तर 5,000 घेऊ शकता. तुमची 5 लाखाची पॉलिसी असेल आणि तुमच्या रूमचा जर रेंट 7,500 रुपये जर पर डे असेल तर त्याच्यामध्ये फक्त हे 2,500 रुपये वरचेच नाही कापले जात, तर नर्सिंग चार्जेस कापले जातात, डॉक्टरची व्हिजिट फीस कापली जाते, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी कापल्या जातात. त्यासाठी कुठलीही योजना घेत असताना अगोदर सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवायचं की मला कुठलंही कॅपिंग नको आहे. सगळ्यात महत्वाचं की कॅपिंग नसलेलाच योजना तुम्ही घ्यायला पाहिजे, कारण कॅपिंग मध्ये बरंच नुकसान होतं.
1: खूप छान सर. अशोक अमृतकर सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मेडिक्लेम पॉलिसी बद्दल छान समजून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, अर्थनीती या कार्यक्रमात आपल्याला देखील प्रश्न विचारायचा असेल तर आपण या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपला प्रश्न विचारू शकता. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 85 54 93 32 22. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 85 54 93 32 22. या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपण प्रश्न विचारू शकता. कृपया या भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करू नये. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
2: अमृत प्रभा आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर. गर्भसंस्कार, योगा, सौंदर्य, विविध शारीरिक विकार, लहान मुलांचे विकार, मानसिक आजारांवर उपचार देणारे क्लिनिक अमृत प्रभा. संपर्क 91 12 82 28 11.
3: श्रोते हो, आत्ताचा आपण अर्थ प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती ऐकलात. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता 9:20 झाले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज पार्श्वगायिका महालक्ष्मी अय्यर यांचा जन्मदिन, त्यानिमित्तानं ऐकूयात त्यांच्या आवाजातील काही चित्रपटातील गाणी. आणि सुरुवातीला ऐकूयात सूर या चित्रपटातलं महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरातलं निदा फाजली यांचं गीत.

श्रोते हो, एक वेगळा आवाज म्हणजेच आपण पाहिलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2000 नंतर म्हणा त्यानंतर म्हणा, आपण अनेक गाणी ऐकलेली आहेत महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरातली. म्हणजे वेगवेगळ्या गाण्यांना त्यांचा जो सूर लागतो तो आजच्या पिढीचा सूर लागतो असं देखील अनेकांनी म्हटलेलं आहे. आणि आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऐकतो आहे त्यांनी गायलेली गाणी. यानंतर आपण ऐकणार आहोत पियुष मिश्रा यांचं विशाल आणि शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं टशन या चित्रपटातलं गीत, स्वर अर्थातच महालक्ष्मी अय्यर यांचा.

श्रोतो, यानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकूयात महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरातलं बंटी और बबली या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीत शंकर एहसान लाय यांचं.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीताबरोबरच इथेच आज संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: प्रोग्राम सुबका ही प्रोग्राम में आज समाप्त कीजिए भजन.

जय अगदीच श्रोते हो, पंढरीनाथ महाराज की जय। आषाढी वारी सुरू आहे श्रोते हो, पाऊस आहे, अगदी थंडगार वारा आहे, तरी देखील विना तक्रार विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला आपला वारकरी आजही 28 योगे असणाऱ्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी निघालेला आहे। आणि अगदीच साकडं कोणतं असतं तर फक्त आणि फक्त साकडं एकच, माझी शेतीवाडी फुलू दे आणि बळीच राज्य येऊ दे, एवढ्याच अपेक्षेसह जाणारा वारकरी आपण आषाढीच्या वारीमध्ये प्रत्येक दिवशी आज पाहतो आहे। गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात, यानंतर आपण ऐकूयात रघुनंदन पणशीकर यांच्या स्वरातलं गजेंद्र अहिरे यांचं गीत, चित्रपट अनुमती।

0: ते देखील आपने वाह
1: फसला अनोळख्यापासून बचाव करा
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा

श्रोते हो, आताच आपण क्लासमेट्स या चित्रपटातलं आदर्श शिंदे यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतगुंजन, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकूयात तू ही रे या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं अमितराज यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहे सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतगुंजन, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत गोलमाल या चित्रपटातलं गीत. स्वर अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा, गीत आहे गुरु ठाकूर यांचं, संगीतबद्ध केले अवधूत गुप्ते यांनी.

श्रोते हो, गीतगुंजन या कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात हाफ तिकीट या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. यांच्या संगीतरचनेतील हे गीत ऐकूयात हाफ तिकीट या चित्रपटातलं.

0: मुलगा जर असेल वंशाचा दिवा तर मुलगी असते पणती. दिवा नाही मी पणती, दाराजवळची मिणमिणती. मी प्रकाशित करणार दोन रस्ते, घरातला आणि बाहेरचा, माहेरचा आणि सासरचा. दिवा नाही मी पणती, समजूतदार आणि जाणती. वंशाला दिवा देणारी मीच आहे नेणती.
1: खंबीर तिला आधार हवा, मुलीचा जीव भ्रूण हत्येतून वाचवा. मुलीचा जीव भ्रूण हत्येतून

आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष, आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी। आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढवारी आनंदवारी 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढवारी आनंदवारी।

श्रोते हो FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता सकाळचे 10:30 झाले आहेत. हिंदी कार्यक्रम गरिमा यामध्ये कवयित्री दोलन रायक जी का साक्षात्कार हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण हिंदी कार्यक्रम ऐकलात. यामध्ये कवयित्री दोलन राय यांचा साक्षात्कार या विषयावर आपण ही मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती लीना पांडे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

श्रोते हो एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 11 वाजता आमच्या केंद्राचं बातमीपत्र प्रसारित होईल.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज ते न्यूझीलंड इथं आहेत. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी न्यूझीलंडला भेट दिली आहे. या भेटीत दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होत आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वाक्षऱ्या झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या नुकत्याच सुरू झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगण्यात आलं. उभय देशातील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जात असल्याचंही या वार्ताहर परिषदेत सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. देशाचा 90% अधिक व्यापार समुद्री मार्गानं होतो, त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीसह ऊर्जा सुरक्षिततेसाठी सागरी सुरक्षा महत्त्वाची असल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. आज सकाळी केरळमधील विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या युद्धनौकेचं नौदलाच्या ताफ्यात राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. माऊलींचा जयघोष करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुणे शहरातून मार्गस्थ झाली. पालखी फातिमानगरच्या पुढे रवाना झाली असून हडपसर आणि दिवेघाट पार करून पालखी सायंकाळी सासवड इथं मुक्कामी पोहोचणार आहे. नाशिकमधून 300 सायकलपटूंनी काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. यामध्ये 16 दृष्टीहीन सायकलपटूंसह इतर दिव्यांग सायकलपटूंचा समावेश आहे. या वारीत दिव्यांग सायकलपटू सुनील पवार हे एका पायानं सायकल चालवत तर दुसरे दिव्यांग बहिरू मते हे एका कृत्रिम पायानं सायकल चालवत सहभागी झाले आहेत. दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाकडून पंढरपूरसाठी यंदा 155 विशेष बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी ही माहिती दिली. भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि नियोजित प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन काल संपलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी CID आणि विमान दुर्घटना तपास विभागामार्फत करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या विभागाचा अंतिम अहवाल पुढील वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान विधान परिषदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं सुरू होणार आहे. धाराशिवचे खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचं निवेदन दिलं. या भेटीत त्यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्याची आणि भरीव निधी देण्याची मागणी केली. यासोबतच पीक विम्याच्या निकषात बदल, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणं आणि श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांना सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणं आदी मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली. अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातील साई जतीन दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावानं पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जनआरोग्याच्या दृष्टीनं ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या मसावद पोलिसांनी बोरद इथं बंद असलेल्या एका जिनिंग मिलवर छापा टाकून मोठा दारूसाठा तसंच तस्करीसाठी वापरली जाणारी 11 वाहनं जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे 4 कोटी 3 लाख

त्यांचा मुद्देमाल जप्त झाला असून संशयित तिघांना अटक करण्यात आलेली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 जलप्रकल्पांमध्ये मिळून 40,865.35 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% इतकाच पाणीसाठा नोंदवण्यात आलेला आहे. राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती दिली असून सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. लंडन इथल्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या ऐतिहासिक महिला क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ पहिल्या डावात कालच्या 1-21 धावांवरून पुढे खेळणार आहे. काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा माइया बाउचियर

0: उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभाग निहाय पाहता छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% इतकाच पाणीसाठा नोंदवण्यात आलेला आहे. राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं विश्रांती दिली असून सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. लंडन इथल्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या ऐतिहासिक महिला क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ पहिल्या डावात कालच्या 1-21 धावांवरून पुढे खेळणार आहे. काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा माइया बाउचियर 17 तर कर्णधार हीथर नाईट 1 धावेवर खेळत होत्या. तत्पूर्वी भारतानं पहिल्या डावात 285 धावांचा सन्मानजनक धावसंख्या उभारलेली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत स्पेननं बेल्जियमला 2-1 असं हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लॉस एंजेलिसमधील इंग्लेवूड इथं हा दुसरा उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. यापूर्वी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मोरोक्कोला 2-0 हरवून फ्रान्सनं उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तर श्रोते हो, नमस्कार. आपल्या आकाशवाणीच्या या तरंगलहरीवरून मी धम्मपाल जाधव आपणा सर्वांचं गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, हा तुमच्या आणि माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येक दिवशी हा 11:05 असतो. आपण वाट पाहत असतात. तर श्रोते हो, सध्या काय ना की निसर्गाची परिस्थिती थोडीशी कठीण आहे. म्हणजे काही ठिकाणी पाऊस आहे, काही ठिकाणी नाही आहे. काही ठिकाणी पूर आहे, काही ठिकाणी अगदीच म्हणजे मराठवाड्या भागात पाऊस नाही आहे. तर हे सगळं आपण अवतीभोवती अनुभवत आहोत. परंतु शेतकरी आहे, शेतकरी प्रत्येक वेळी आपण पाहतो की संकटाच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा उभा राहणारा हा शेतकरी आहे. आणि आजच्या भागात अशीच आपण संकटातून सावरणारी, जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी गाणी ऐकणार आहोत, जी आपल्या मनात नवी आशा, उमेद आणि लढण्याची ताकद निर्माण करतील. चला तर मग कार्यक्रमाची आपण पहिल्यांदाच सुरुवात करूयात. अगदी आषाढीची वारी सुरू आहे आणि कोणतीही तक्रार न करता विना तक्रार पंढरीच्या विठ्ठलाला साकण मागण्यासाठी निघालेल्या वारकऱ्याला आपण दंडवत करूयात आणि ऐकूयात हे गीत.

पंढरीनाथ महाराज की जय। घे कुशीत तुझ्या पायरी ठेवी तो माथा। श्रोतेहो, खरंच आहे ना, म्हणजे आपण सकल जगाचा असं जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येकजण अगदी फक्त एकट्यासाठी मागणं मागतो आहे का तर नाही, सगळ्यांसाठी मागणं मागतो आहे। आणि म्हणून आमचा एक कवी मित्र आहे नाशिकचा, तो खूप चांगल्या पद्धतीनं लिहितो, म्हणजे दोनच ओळींमध्ये किती ताकद असते बघा ना की। आणि हेही साकडंच आहे बरं का विठ्ठलाला घातलेलं। तो म्हणतो की विठ्ठला रे कुणी भीक मागू नये, विठ्ठला रे कुणी भीक मागू नये, एक वरदान दे भूक लागू नये। श्रोतो, या दोन ओळीमध्ये इतका अर्थ सामावला आहे ना, अगदी यातही जीवनाचं तत्त्वज्ञान आहेच बरं का। तर श्रोतो, अशाच गाण्यांसह आजचा आपण हा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम समोर घेऊन जाणार आहोत, कारण आपल्याकडं वेळ कमी असतो आणि कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त गाणी ऐकत त्यावरती गप्पा मारायच्या आहेत। तर काय श्रोतो, की खूप दिवस झाले, म्हणजे आपण या कार्यक्रमाचं नावच आहे की गाता रहे मेरा दिल, पण गाता रहे मेरा दिल हे कार्यक्रमाचं नाव असून देखील आपण क्वचितच ठिकाणी या टायटलचं गाणं कमीच ऐकतो की नाही। तर ऐकूयात गाईड चित्रपटातलं हे गीत, आणि आपल्याला माहितीच आहे की देवानंद आणि वहिदा रहमान यांचा अभिनय या गाण्यात आहे। ऐकूयात गाईड चित्रपटातलं हे गीत, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, शैलेंद्र यांचं स्वर आहे आणि संगीत आहे SD बर्मन यांचं।

अगदी सुश्रुते हो, कही बीते ना ये राते, कही बीते ना येतील. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. तर श्रोते हो, की आपण संकटांवर मात करत राहणं ही आजच्या काळाची गरज आहे. संकट येत राहणार, परंतु त्याला अगदी आपण म्हणजे उभं राहणं त्याच्यासमोर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आत्मविश्वासानं जगणं हीच खरी अगदी आपली जीवनाची एक त्याला काय म्हणतात जीवनाचा एक मार्ग असू शकतो. तर श्रोते हो, असाच गाण्यांचा सदाबहार नजराना आपण गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात ऐकत आहोत. आणि काय श्रोते हो, की आयुष्य दुसरीकडे काय आहे आपण या हे बघत बसण्यापेक्षा प्रत्येक वळणावरती एक नवीन लढाई आहे.

पण या लढाईत जो धीरानं उभा राहतो तोच जिंकतो. आता लता दीदी आणि नितीन मुकेश यांच्या आवाजातील हे गाणं ऐकूयात आणि ऐकता ऐकता आपण प्रत्येक ठिकाणी काय अनुभवतो हे देखील पाहूयात. ऐकूयात हे गीत.

तर श्रोते हो, मघाशी म्हटल्याप्रमाणे काय आहे ना की म्हणजे जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात कधी सुखाची ऊन आहे तर कधी दुःखाची सावली आहे आणि कधीकधी परिस्थिती आपल्याला इतकी थकवून टाकते की पुढे जाण्याचा रस्ता कधीकधी दिसत नाही. अशावेळी मनात नैराश्य येणं साहजिक आहे बरं का. परंतु श्रोते हो, काय आहे की याच थकून न गेलेल्या काळात आपल्याला पुन्हा उभारी देण्यासाठी, त्या मनात आशेचा नवा किरण जागा करण्यासाठी कविवर्य मजरूह सुलतानपूर यांनी शब्दबद्ध केलेलं अतिशय सुंदर गीत आहे ते आता आपण ऐकणार आहोत. आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेलं हे एक नितांत सुंदर गाणं आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि हा आवाज कुणाचा आहे हे आपण नक्की कळवा मॅसेज आणि फोन करून. तोपर्यंत ऐकूयात इम्तिहान चित्रपटातलं हे गीत.

अगदीच शोधो, किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. साथी ना कारवा है, ये तेरा इम्तिहान है, यूं ही चला चल दिल के सहारे, कोई तो होगा जो तुझको पुकारे. आशावाद फिरणारं गीत श्रोते हो. यानंतर आपण कार्यक्रमात ऐकूयात, अगदीच तुम्हाला नक्कीच आवडणार हे गीत, पिया का घर या चित्रपटातलं आहे हे गीत. आणि

नाही, त्यापूर्वी आपण ऐकूयात तुम्हाला आवडणारं आणखी एक गीत, सफर चित्रपटातलं ऐकूयात. त्यानंतर आपण ऐकूयात पिया का घर या चित्रपटातलं, म्हणजे तो एक सिक्वेन्स तयार होईल. आणि किशोर कुमार यांच्या स्वरातली अगदी 2-3 गीतं ऐकल्यानंतर एक वेगळा स्वर आणखी आपण ऐकूयात. इंदिवर यांचं गीत आहे, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलं आहे, आणि मन्ना डे यांचा स्वर.

श्रोते हो, तुम्हाला मगाशी म्हटलं ना की म्हणजे हे गाणं अगदी समोर जाण्याची आपल्याला एक उमेद देतं, कारण हे हिंदीवर यांचं हे गीत. यातलं पहिलं दुसरं जे कडवं आहे ते किती बघा ना, की म्हणजे पार हुआ हुआ वो रहा जो सफर मे, जो भी रुका घिर गया भवर मे, और नाव तो क्या वह जाए किनारा, बड़ी ही तेज समय की है धारा, तुझको चलना.

होगा, तुझको चलना होगा. अगदीच श्रोते हो, आपल्याला चालत राहावं लागणार आहे, आणि चालता चालता नक्कीच आपल्याला एक दिवस मार्ग मिळेलच की. आता ऐकूयात पिया का घर याचे दरवडात लगीत.

तर श्रोते हो, आता आपण ज्या पद्धतीनं म्हणतो आहे की म्हणजे पाहतो आहे पूर परिस्थिती आहे, नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, कधी कमी दाबाचा पट्टा कधी जास्त दाबाचा पट्टा आहे आणि पावसाचा जो जोर आहे तो कायम आहे. म्हणजे आत्ता 1-2 दिवसांमध्ये उघडला आहे, तरी पण आपण पाहिलेलं आहे की नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे. परंतु या सगळ्या संकटाच्या समयी आपण एकमेकांना मदत करतच असतो. कसं आहे की आपण जर एकमेकांना मदत केली तरच आपण त्यातून देखील सावरू शकतो. जेव्हा आपण एकमेकांचा हात धरू तेव्हा कोणत्याही संकटावर मात करू, हीच एकजूट दाखवणारं आपण एक गीत ऐकूयात. मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत आहे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं, साहिर लुधियानवी यांचं, संगीत ओ पी नय्यर यांचं.

एक से एक मिले तो राई बन सकती है पर्वत, एक से एक मिले तो इंसा बस में कर ले किस्मत। वाह श्रोते हो, साहिर लुधियानवी यांच्या लेखणीला सलामच आहे। आणि खरंच आहे ना श्रोते हो की साथी हात वडाना, सगळ्यांना मिळून चालायचंय आणि सगळ्यांना मिळून चालत चालतच आपल्याला जीवनाचा मार्ग सुखकर करायचा इतरांसाठी आपल्यासाठी देखील। तर श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण अगदी शेवटाकडे जातोय, अगदी दोन तीन गाण्यांचा कार्यक्रम राहिलेला आहे हा। आणि आता यानंतर आपण ऐकूयात कालापत्थर या चित्रपटातलं गीत। लता मंगेशकर आणि किशोर कुमार तसंच सहकाऱ्यांचा आवाज आहे। साहिर लुधियानवी यांचं पुन्हा एकदा गीत ऐकूयात राजेश रोशन यांच्या संगीतरचनेत।

तर शोधो असं आहे, आपण न थकता चालणं गरजेचं आहे. आजचा हा गाथार हे आपण यावरतीच सादर करत आहोत. तर शोधो आता आपण शेवटाकडं वळतो आहे. तर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संबंध या चित्रपटातलं गीत, जे आपल्या सगळ्यांच्या आवडीचंच आहे.

श्रोतेहो, मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं, प्रदीप यांचं, आणि संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. तर श्रोतेहो, आता कार्यक्रमात आपण शेवटी ऐकूयात लता मंगेशकर, किशोर कुमार आणि श्रोतेहो, त्यापूर्वी सांगायला आवडेल की आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातो आहे, आणि शेवटाकडे जात असताना आपल्या म्हणजे तुम्हाला प्रत्येकांना हा कार्यक्रम आवडतोच, आणि आवडत असताना आपण आपल्या आवडीची गाणी ऐकतात आणि प्रतिक्रिया देखील कळवतात. काही श्रोते स्वतःहून फोन देखील करतात, रेकॉर्डिंग पाठवतात, अगदीच आकाशवाणीला जोडून राहत सकारात्मक ऊर्जेसह आपण या कार्यक्रमाचा आता या गीतानंतर निरोप घेणार आहोत. मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं हे गीत आहे, किशोर कुमार यांच्या स्वरातलं, अंजान यांचं गीत, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

तर श्रोते हो, गाण्याची आप म्हणजेच अर्थातच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची वेळ इथेच संपली. मी धम्मपाल जाधव या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीयपंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, NGOs, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी

0: मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे, त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
1: थँक्यू, खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
0: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
1: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते, म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं, सध्या आम्ही पुणे विभागाची सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्ह्याचे संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्ष लागले होते की तुमची एक टीम बनवू. पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो, कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ॲक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता, पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्या शिल्लक असेल तर ती थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापौर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
0: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाही आहे.
1: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला. आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळं नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत, आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
0: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
1: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेल्या आहेत, खूप जणी शिकलेल्या आहेत. माझा शिक्षण पाहायला गेलं तर मी 7th घर सोडलंय, 8th पासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते

0: मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोनानंतरनं शिक्षण घेतलं. माझी
1: बर
0: BSc बॉटनी झाली आहे. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मास्टर्स झाली आहे.
1: मस्त.
0: आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhDला पण ॲडमिशन टाकते. मला आवड आहे शिक्षणाची. ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90%, 99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ॲक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी ज्याला माहितीच नाही आहे तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवतो. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं ते रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक. आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्मं समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्स घेतले पाहिजेत. शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही.
1: बरोबर.
0: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो. फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे. खूप चांगलं आहे, लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात. तर त्या माध्यमातनं माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते, असतील 1-2 चौघींच्यामुळं पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा. आता प्रत्येक समुदाय

0: येत आहे. नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही? बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्या,
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत.
1: हो,
0: त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीजमध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतर बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतं या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणते अजाणतेपणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे. पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे. समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळीजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरीताईंनी असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा,
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता. तर वाटलं की बाबा चला, म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आता आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं, कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी.
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळं शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टरमध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आत्तापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवन रक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत, हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीय आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप,
1: हां,
0: त्यानंतर स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन,

लास्ट 5 वर्षापासून कमी झालं आहे. स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सांभाळून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आत्तापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीजमध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाजव्यवस्थेने केलं. 2014 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता या सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात, कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढं आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या ज्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नाईक जी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्याकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो. 25,000 पासून 2,00,000 कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण येत काय की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2,00,000 असं लोन देतो. 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय. आणि नक्कीच मी कल्याणकारी मंडळाची सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सहउपाध्यक्ष आहेत डॉक्टर सानवी जेटवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते. आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं, आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता हे समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागाने करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ

0: आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया एवढंच सांगू इच्छिते.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिकदृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचं आहे?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठे बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटली काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं. पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडं कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सईने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच. म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्त्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
0: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीनं माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचंही

0: आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना, धन्यवाद.
1: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
0: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

प्रत्यक्ष जीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुतः जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आईवडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHOनुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30-40 मिनटं किंवा आठवड्यातून 150 मिनटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6-7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार,

नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

एफ एम बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, मी विष्णू खनके आपलं स्वागत करतो. यानंतर ठीक 1 वाजता आमच्या केंद्राचं बातमीपत्र आणि ठीक 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय देशातील संबंध दृढ करून व्यापारविषयक धोरणांना बळकटी देणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. आज पंतप्रधान मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात ऑकलंड इथं द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशात काही व्यावसायिक करार झाले आहेत. व्यापार, औषधी, तंत्रज्ञान, नाविन्यीकरण, रोजगार क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांशी सहकार्य करणार असल्याचं पूर्वेकडील देशांचे प्रभारी सचिव हृदेंद्र टंडन यांनी ऑकलंडमध्ये सकाळी आयोजित वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 2030 भारत न्यूझीलंडसोबतचा व्यापार दुपटीनं वाढणार असून पशुपालन आणि डेअरी व्यवसाय वृद्धीसाठी दोन्ही देश सहकार्य करणार असल्याचं परिषदेत सांगण्यात आलं. पुणे इथं मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेचा आजचा तिसरा दिवस असून 70 जास्त कालावधी उलटल्यानंतरही 8 कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि अन्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र ढिगारा हटवल्यानंतर अतिदाबामुळे कचरा पुन्हा इमारतीच्या दिशेनं सरकत असल्यानं बचाव कार्याला मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे NDRFच्या पथकाला इमारतीत प्रवेश करणं कठीण होत आहे. मोशीच्या खाणी परिसरातील डेपोमध्ये कचरा टाकला जातो, मात्र बुधवारी कचऱ्याचा प्रचंड ढिगारा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या आवारातील इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यापैकी काहींना बाहेर काढण्यात यश आलं. नागपूर इथं आज ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भारताच्या यंदाच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, इंडोनेशिया, इथिओपिया या सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांनी आपापल्या देशाच्या परिवहन संदर्भातील घोषणापत्रांचं सादरीकरण केलं. परिवहन संदर्भातील हे घोषणापत्र संमत करण्यात आल्याचं या बैठकीनंतर मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. राज्यात खरीप हंगामातील पेरणीसंबंधी कृषी आयुक्तालयाच्या नुकत्याच प्राप्त अहवालानुसार ऊसासह 61,82,623 हेक्टर म्हणजे 42% क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. विभागनिहाय स्थितीवर नजर टाकली असता छत्रपती संभाजीनगर विभागात 50%, लातूर विभागात 44% पेरणी पूर्ण झाली आहे. पीकनिहाय चित्र पाहिलं असता तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रात असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाडीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. राज्यात पडणाऱ्या पावसानंतरही छत्रपती संभाजीनगर विभागातील जलप्रकल्पात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 27% जलसाठा शिल्लक असून अनियमित पावसामुळे भविष्यातील पाणी टंचाईची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पावसाचं प्रमाण असमान आहे. आतापर्यंत दमदार पाऊस न झाल्यानं प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. आगामी काळातही पावसानं पाठ फिरवली तर जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट ओढवू शकतं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा होणारा हा दिवस लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हानं आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. लोकसंख्येसंबंधित समस्यांकडे लक्ष वेधणं आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं प्रयत्नांना प्रोत्साहन देणं हा या दिनाचा उद्देश आहे. जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात 1989 संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या तत्कालीन नियामक परिषदेनं केली होती. त्यानंतर 1990 संयुक्त राष्ट्र महासभेनं एक ठराव मंजूर करून हा दिवस नियमितपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज आणि भविष्यासाठी युवकांच्या आशा आकांक्षा साकार करणं ही या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना आहे. राज्यातील महसूल विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सरकारनं मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महसूल कायद्यातील कलम 155 गैरवापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याच्या आणि विकासकांना लाभ मिळवून दिल्याच्या आरोपांप्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई नव्हे तर थेट फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून अर्थात उद्यापासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. वृक्षारोपणाची कामं केवळ कंत्राटदारांमार्फत न करता निसर्ग संवर्धनासाठी सातत्यानं कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना यासाठी प्राधान्य द्यावं अशी मागणी बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गर्दी माडगुळकर यांची रचना, संगीत वसंत पवार यांचं आहे आणि चित्रपट आहे सांगते ऐका.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

गीतभार या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली ना धो महानोर यांची रचना. संगीत आहे आनंद मोडक यांचं आणि चित्रपट आहे एक होता विदूषक.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते जगदीश केबुडकर आणि संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील आर्या आंबेकर यांनी गायलेलं गीत. रचना गुरु ठाकूर यांची आहे, संगीत अजय अतुल यांचं आहे. आणि ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील गीत.

गीतबहार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात। आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंड

0: चे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3रा बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र

0: 2026 देखील स्वीकारण्यात आला आहे असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं 1 गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी 2 जणांना अटक, आरोपींची संख्या 12. ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. बीएलओंकडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना.

0: 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
1: ठाणे जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं तर एका मुलीसह 3 जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भिवंडीतील TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा तिघांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह 4 जणांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी यात आणखी 2 जणांना अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह 2 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 29 टन रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 3 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय BLO अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली. आणि गेल्या 3 वर्षात ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29,03,00,000 सुमारे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळोजा MIDC मधील नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2,00,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: आणि हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
4: काय ग सखू
5: बोला दाजीबा
4: काय ग सखू
5: बोला दाजी

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, चित्रपट सोंगाड्या. श्रोते हो, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. ठीक 1:50 उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांच्या स्वरातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं, चित्रपट हम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि कीर्ती कुमार यांच्या स्वरातील अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हजरत जयपूर यांचं गीत, चित्रपट आहे राधा का संगम.

श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील, आनंद बक्षी यांनी संगीतबद्ध केलेलं, धर्मेश दर्शन यांचं गीत ऐकलं. चित्रपट लुटेरी, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील शिवपुरी यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांचं गीत, चित्रपट लम्हे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर आणि अभिजित यांच्या स्वरातील शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं, चित्रपट डर. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. ठीक 2:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. आइए सुने कार्यक्रम सदाबहार नगमे. इस कार्यक्रम में आप सभी का स्वागत कर रही हूं मैं आपकी रेडियो सखी ममता सिंह. चिराग फिल्म का गाना है लता मंगेशकर और साथियों की आवाजें. शब्दकार मजरूह सुल्तानपुरी, संगीतकार मदन मोहन.

0: अमर प्रेम फिल्म का गाना आप सुन रहे थे किशोर कुमार की आवाज में। शब्दकार थे आनंद बख्शी, संगीतकार राहुल देव बर्मन। अब आज का सदाबहार नगमे प्रोग्राम खत्म होता है। आप सुन रहे हैं विविध भारतीय राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। मन चाहे गीत कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
1: आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू। राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि

0: न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155 चा वापर 155

0: इन सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रं दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मुनव्वर लल्ला, पप्पू बिजलीवाले, शेख शमा परवीन और अफसाना बेगम महजवी शेख और इनका पूरा परिवार दयाल बंद बिलासपुर छत्तीसगढ़ से, पद्माकर राउत, सविता राउत, अश्लीला राउत, आदित्य राउत और इनके अन्य साथी. और इसके अलावा फरमाइश आई अयोध्या स्टेट भोपाल मध्य प्रदेश मयूरी परिसर से श्रवण सिंह गिनारे और इनका पूरा परिवार. चलिए अब सुनते हैं अगला गीत, ये फिल्म जीने की राह.

0: अलविदा बाबा
1: अल्लाह।

अपन संवर कर तू जिस दम चले, ओ देखने वाला दिल को मले। वन समर

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 5:30 युववाणी हा युवकांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रसारित करीत आहोत युवक मैत्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे, कीर्तावणी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बी ए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू, हा, तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला, ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बी एचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि दहावीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं.
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते, पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी

0: कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
1: बर.
0: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे, तर त्या कोर्सला पण खरं तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे 5 लाख मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते.
1: बर.
0: पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्ट सरांना आणि मला असं कळलं की नाही, आपल्याला शिकायची गरज आहे किंवा आपली चलती असण्याचा निवेदनांमुळे भाषणांमुळे कथाकथनांमुळे कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग मित्रवर्ग फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही आपण काही करायचं पण ही फी काहीही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझा सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काहीही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC च्या परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं तू हुशार आहेस
1: बर
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपलं हे नाही आहे आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण, ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन पण मग पुढे काय होणार आयुष्यात. मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात तुझं ठरून जाईल ते तिथे शिकशील तेव्हा तू ते मला माहिती नाही ते तू शोधायचंस.
1: बर.
0: तर तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर.
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे ते म्हणतात सर तुझे तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा. तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळालं की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस.
0: हो
1: की नाही. आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस. ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले जे माझे महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे तिथले HOD आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे असं काही नसतं. तर हे

0: सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं. अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून चार स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून चार पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे, आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाही आहे. त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हां
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत काय काम घडत आले, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं. आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बरं,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचं आहे, आत घ्यायचं आहे. कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयती लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला. म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे.
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा की तुम्हाला, आणि नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बरं,
0: आधी मी हे संपल्या कोष्टरंग नावाची फेलोशिप असते ती केली वर्ष.
1: हा हा.
0: कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचंय पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत. पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हां,
0: मला ते करून बघायचं पण आहे. कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बरं,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिपमध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघरमधल्या वाडा तालुक्यातली एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत.
1: बर,
0: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजलीताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना

0: वाचनाची आवड कशी निर्माण होईल, या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रूपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे, असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बर.
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूने खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि NSD पास आउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर, एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
1: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा आपोआपच झाला.
0: बरोबर. तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पास आउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा.
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा.
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ. आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्याबरोबर चल गंमत म्हणून. तर ती आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू परफॉर्म, बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची असका वगैरे हे सगळं झालं आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6-7 हजार मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर.
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बर.
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली, तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काही नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट राहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं, आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त. म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त

0: झाली.
1: येस
0: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला
1: हो
0: त्या
1: हो
0: वेळेस
1: हो
0: गरजेचा होता,
1: गरजेचा होता.
0: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस.
1: हो,
0: बरंच. मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
1: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
0: हा,
1: ही साधारण मी 2018-19 गोष्टरंगामध्ये काम करत होते.
0: हा,
1: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
0: बरं.
1: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वीचे, असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे, असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
0: बर.
1: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे, जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचं सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
0: बरोबर.
1: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवं आहे ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवं आहे ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
0: बर.
1: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव, त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
0: बरोबर.
1: कोणी शिकवलेला नाहीये, तो त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, त्याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
0: बर बर बर.
1: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हटलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आत्ता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं मी आले त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी तारपात. तर साधनाशी खूप एक्सायटेड होती की कुठे आहे, कुठे आहे ताई, गाणं कुठे आहे. मी म्हटलं सॉरी, मी नाही केलंय कारण मला दिवसभर काम होतं.
0: हा,
1: तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचे करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली.
0: हा.
1: आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती, दिव्याने म्हणलं धरा, सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी जे ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रीलवरती आमचं
0: पाण्यात
1: दबाक धुम धुम दबाक आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं.
0: म्हण की थोडं
1: त्यांना
0: सांगितल्यावर म्हण वाटलं,
1: ऐलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत घोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगुलीला जातो आम्ही वैलावरी.
0: वा,
1: असं आहे ते साधारण.
0: पुढे
1: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे, आपला
0: आपला.
1: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
0: खरं,
1: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात, त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं

0: सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडं वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोचायचं आणि मला तसं राहायचं आहे जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगत आहेत किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढं थोडं वाढवूयात का.
1: हा हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भातशेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं
1: हा
0: तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजलीताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं. आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच. कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचेत आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: हा
1: वा.
0: त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होत ते.
1: येस. तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका.

0: बखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून, तसेच 6:10 आपण ऐकाल आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाहतूक क्षेत्र सक्षम करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण. राज्यातल्या 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा भूकंपाचा धक्का. आणि मोनॅको डायमंड लीग स्पर्धेत भारताचा उंच उडीपटू सर्वेश कुशारे तृतीय. आता सविस्तर बातम्या. अॅक्युपंक्चर उपचार पद्धती या ज्ञानशाखेचा विस्तार तसंच या उपचार पद्धतीचे शैक्षणिक मार्ग वृद्धिंगत व्हावेत यादृष्टीनं राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेक्शन सेंटरमध्ये अॅक्युपंक्चर विषयावरील अॅक्युकॉन या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. आपण प्रत्यक्ष जे डोळ्याने पाहतो त्यावर विश्वास दृढ करतो. अॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही अशीच अनुभूतीची उपचार पद्धती असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दरम्यान अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल अॅग्रिकल्चरल कन्व्हेक्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातल्या अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथे घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. नागपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या विशेष रेल्वेनं 800 लाभार्थी महाबोधी तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. वाहतूक क्षेत्र अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण केली जात असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूर इथं सुरुवात झाली. गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते रेल्वे हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं. राज्यात खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. यामध्ये तेलबिया 60%, कापूस 49%, कडधान्य 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे उच्च शिक्षणांतर्गत येणाऱ्या 3 वर्षांचा विधी अभ्यासक्रम बीपीएड आणि एमपीएड या 3 अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला येत्या 13 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करावी असं आवाहन सीईटी कक्षानं केलं आहे. या 3 अभ्यासक्रमांसाठी 59,117 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

0: लातूर शहरात सहकार संकुल इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारं हे संकुल 4,700 चौरस मीटर जागेवर उभारलं जाणार असून या संकुलात सहकार विभागाची 11 कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. आज सकाळी 11:26 सुमारास जिल्ह्याला भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील वसई इथे असून भूकंप मापक यंत्रावर 3.5 एवढी तीव्रता तर 5 किलोमीटर खोली नोंदवली गेली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या भूकंपांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. दरम्यान संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड इथं असणार आहे. परवा पहाटे आरतीनंतर पालखी पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेने प्रस्थान करेल. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात कासळवाडी दहिवंडी शिरूर कासार कोळवाडी मार्गे वाटचाल करत आहे. पालखी आज राक्षस भुवन इथे मुक्कामी असणार आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील कामाला मोठी गती मिळाली असून 80% अधिक काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातील 15,41,007 मतदारांपैकी 12,40,211 मतदारांचं गणना विवरणपत्र वितरित करण्यात आले आहेत. तसंच 3,23,294 विवरणपत्रांचं डिजिटायझेशन तर 3,22,449 फॉर्म्सची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. ओबीसी जनगणना काळाची गरज या विषयावर आज बीड इथं एक दिवसीय विशेष चर्चासत्र घेण्यात आलं. ज्येष्ठ ओबीसी नेत्या सुशीला मुराळे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. आगामी जनगणनेच्या अर्जामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट केला जावा हा ठराव सर्वानुमते मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय या चर्चासत्रात घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या संतपीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून संत नामदेव गाथा परिचय, संत तत्वज्ञान आणि सांप्रदायिक संगीत हे 3 नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन पुढील 5 वर्षांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपवण्यात आलं आहे. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात उपहारापर्यंत 5 बाद 137 धावा झाल्या आहेत. यजमान संघ पहिल्या डावात अद्याप 148 धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान भारत आणि इंग्लंड पुरुष संघात 5 T20 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज होणार आहे. सायंकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार आहे. गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 20 तारखेला होणार आहे. हवामान. राज्यात मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे काही दिवस मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी काही ठळक बातम्या. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाहतूक क्षेत्र सक्षम करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण. राज्यातल्या 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण.

हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा भूकंपाचा धक्का आणि मोनॅको डायमंड लिंक स्पर्धेत भारताचा उंच उडीपटू सर्वेश कुशारे तृतीय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.

0: हिंदी कार्यक्रम विविध आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: करते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी, मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जातात. विषय पुन्हा ऐका. इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026. पत्ता पुन्हा ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युहोवडी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है. और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3रा बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर

पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला MPSC नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. MPSC प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे, असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती, तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता, पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमन

0: प्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात चौघींना बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET

0: बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ECI डॉट GOV डॉट इन किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3रा आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला. या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल, तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे

0: अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2,00,000 रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या JJ रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया

0: पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं.

0: सामाजिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 7:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतशिवार

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतशिवाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी शीतल निमजे स्वागत करते। शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शंखी गोगलगाईची ओळख आणि व्यवस्थापन याविषयी। डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतशिवाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच हंगामानुरूप ही माहिती आपण प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो। जसजशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून ती तुमची अडचण सोडवण्यासाठी आकाशवाणी देखील तत्पर आहे। शेतकरी बंधूंनो, बदलत्या अशा हवामानामुळे आपल्यासमोर अनेक नवनवीन अशी संकटंही उभी राहत आहेत आणि त्या संकटाला घाबरून न जाता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे तुमची ही समस्या कशा पद्धतीने सोडवायची यासाठी देखील तज्ज्ञ प्रयत्नात असतात। आणि त्यापैकीच आता सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खरीपाच्या पेरण्या ह्या बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि ज्या भागात पाऊस झालेला नाही आहे त्या भागात देखील अजूनही शेतकरी बांधवांच्या पेरण्या या बाकी आहेत। पण ज्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी पिकाचं सर्वेक्षण करत असताना या पिकांमध्ये शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव हा बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहे आणि यासाठी ही जी शंखी गोगलगाय आहे ती रातोरात आपलं संपूर्ण पीक फस्त करत असते आणि सोयाबीन असेल, कापूस, भाजीपाला यासारखी जी नगदी पिके आहेत त्यामुळे या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकतं। आता या शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव नेमका का वाढतोय, त्यांच्या जीवनचक्राची वैशिष्ट्ये काय आहेत आणि अत्यंत कमी खर्चात आणि प्रभावीपणे या संकटाचं नियंत्रण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने करायचं आहे त्यासाठी आपल्याला जैविक उपायांची देखील सविस्तर अशी माहिती आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायची आहे। आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना। आणि आज त्यांच्याकडून आपण या शंखी गोगलगाईची ओळख आणि त्याचं व्यवस्थापन हे नेमकं कसं शेतकरी बांधवांनी करायला हवं याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत। तर सर नमस्कार।
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो।
1: सर, आता सुरुवातीला या शंखी गोगलगाईचे प्रजनन नेमके कसे होते ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना असायला हवी, काय सांगाल बरं?
2: शंखी गोगलगाय ही एक कीटक नसून तिला मोलुस्का या वर्गामध्ये समाविष्ट केलेला आहे। तिच्या शरीरावर कवच असतं म्हणून तिला शंखी असं म्हणतात। पण बिना शंखाच्या पण गोगलगाई असतात आणि तिला शेंबी असं म्हणतात, त्या देखील नुकसान करतात। जगामध्ये साधारण 35,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत या गोगलगाईच्या आणि भारतात 1450 प्रजातीची नोंद झालेली आहे। तर या गोगलगाई उभयलिंगी असतात म्हणजे नर मादी दोन्ही अवयव त्यांच्यामध्ये असतात, परंतु स्वफलन होत नसल्यामुळं त्यांना प्रजननासाठी दुसऱ्या गोगलगाईशी मिलन करावं लागतं। शंकूसारख्या दिसणाऱ्या गोगलगाई विषारी असतात। सर्वसाधारणपणे या गोगलगाई अन्न पाण्याशिवाय 4 ते 6 महिनेपर्यंत जीवन राहू शकतात।
1: अच्छा, तर सर आता ह्या ज्या गोगलगाई आहेत त्याची ओळख देखील शेतकरी बांधवांना पटायला हवी की जेणेकरून त्यांनी लगेच ओळखायला हवं की आता ही शंखी गोगलगाय आपल्या या पिकावर हिनं प्रादुर्भाव केलेला आहे।
2: बरोबर,
1: त्यासाठी तिची ओळख आणि नेमका तिचा जीवनक्रम कसा आहे याविषयी देखील काय मार्गदर्शन शेतकरी बांधवांना कराल?
2: शेतकरी बांधवांना या गोगलगायची ओळख असणं खूप गरजेचं आहे। इला एचॅटिना फुलिका असं शास्त्रीय भाषेत आम्ही म्हणतो। या अतिशय लहान सूक्ष्मदर्शीपासून ते म्हणजे निरनिराळ्या आकाराच्या शंखी, पाठीवर शंख असलेल्या अशा गोगलगाई असतात आणि पूर्ण वाढलेल्या ह्या शंखाची लांबी 15 ते

0: 17 सेंटीमीटर पर्यंत असते.
1: बर
0: एकाच गोगलगाईमध्ये नर व मादीचे अवयव असतात. सर्व गोगलगाई या म्हणजे बहुरंगी असून त्या अंडी द्यायसाठी सक्षम असतात.
1: अच्छा.
0: प्रजननासाठी दोन गोगलगाईचं मिलन होणं गरजेचं आहे. आताच म्हटल्याप्रमाणे अंडी गोलाकृती आणि पांढऱ्या रंगाची आणि साबुदाण्यासारखी दिसतात. ही अंडी ओलसर जमिनीमध्ये किंवा झाडाच्या रोपाच्या मुळाजवळ भुसभुशीत मातीमध्ये 3 ते 5 सेंटीमीटर खोल छिद्र करून पुंजक्यामध्ये गुच्छामध्ये दिली जातात. आणि एका पुंजक्यात साधारण 200 पर्यंत अंडी असतात. एक गोगलगाय साधारण म्हणजे 5 ते 6 पुंजके अशी अंड्याची देत असते. आणि एका वर्षामध्ये तिचं असं प्रजनन वाढत जातं, म्हणजे एका गोगलगायपासून फार मोठ्या प्रमाणात. सर्वसाधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये म्हणजे यातून पिलं बाहेर येतात अंड्यातून, आणि त्याची पूर्ण वाढ व्हायला 6 ते 8 महिने साधारण कालावधी लागतो. आणि ह्या गोगलगाई साधारण 5-6 वर्षापर्यंत नंतर जिवंत राहतात. प्रतिकूल वातावरण जर असेल तर मात्र ह्या सुप्तावस्थेत जातात आणि तिथे 3 वर्षापर्यंत जीवन राहतात. पोषक वातावरण झालं की परत जिवंत होतात. ह्या गोगलगाईचा चालण्याचा वेग हा साधारण 0.5 ते 0.8 इंच एवढा असतो. म्हणजे जर ती कंटिन्युअस चालत राहिली तर 1 किलोमीटर अंतर पूर्ण करायसाठी 1 आठवडा तिला लागतो. म्हणजे त्याच भागामध्ये ठराविक पॅचमध्ये त्या नुकसान मोठ्या प्रमाणात करतात. ह्या गोगलगाई कॅल्शियमयुक्त अन्न खातात आणि त्यामुळे त्यांच्या अंगावरचं जे कवच आहे हे घट्ट आणि निरोगी ठेवण्यासाठी ते मदत करतात. तर अशा प्रकारे यांचं जीवनक्रम आहे.
1: तुम्ही जो जीवनक्रम सांगितला त्यावरून नेमकं शेतकरी बांधवांना देखील ओळखायला येईल की ही शंखी गोगलगाई कशा प्रकारे आहे. तर सर, आता पुढचा प्रश्न येतो की ह्या शंखी गोगलगाईमुळे आपल्या पिकांना कशा प्रकारे नुकसान होऊ शकतं?
0: या गोगलगाईपासून होणारं जे नुकसान आहे, शंखी आणि बिना शंखी दोन्ही, हे आपण टाळण्यासाठी आपल्याला काय नेमकं नुकसान कसं करतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ही बहुपीक भक्षक अशी कीड आहे. वेगवेगळ्या पिकांवर खाणारी आहे. कापूस, सोयाबीन, भाजीपाला, इतर सर्व हिरवी पिकं. आणि ती विशेषतः रोपावस्थेमध्ये पिकाचं आधाशासारखं असं खादाडपणे खाऊन नुकसान करते. रोपं कुरतडते. ही निशाचर आहे. म्हणजे रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या या गोगलगाय रोपांची पानं खातात आणि शेतामध्ये त्या रोपांची संख्याच कमी करून टाकतात. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. ह्या गोगलगाई जून ते सप्टेंबर या काळामध्ये अत्यंत सक्रिय असतात आणि रोपावस्थेतील या पिकाचं नुकसान ह्या करत राहतात. हा उपद्रव टाळण्यासाठी एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी उपाय करण्यापेक्षा सामूहिक एकत्र मिळून जर शेतकऱ्याच्या गटांनी प्रयत्न केलं तर मात्र जास्त परिणाम आपल्याला फायदा होतो. मराठवाड्यामध्ये या गोगलगायचा प्रकोप म्हणजे महाराष्ट्रामध्येच पुष्कळ ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. यावर्षी देखील हे अल्निनोचं वर्ष आहे आणि हे तापमानातले बदल, वातावरणातले बदल, पाऊस कुठे पडतोय कुठे नाही अशा वातावरणामध्ये देखील ह्या सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला, फळबागा, संत्रा, मोसंबी इत्यादी विविध पिकांमध्ये नुकसान करत आहेत. त्याचा आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे.
1: खरंच आहे. म्हणजे वेळोवेळी आपल्या पिकाचं सर्वेक्षण करणं खूप महत्वाचं आहे, नाही का सर? म्हणजे आपल्याला निरीक्षण करावं लागणार आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की म्हणजे एकट्या शेतकरी बांधवांनी करून फायदा नाही, तर सामूहिकरित्या आपल्याला ही चळवळ उभारावी लागेल.
0: सर्वेक्षण आणि सामूहिकरित्या नियंत्रण,
1: म्हणजे सामूहिकरित्या जर नियंत्रण केलं तर तिचा नायनाट होऊ शकतो.
0: होऊ शकतो.
1: गोगलगाईला कुठलं पोषक असं वातावरण म्हणजे आहे आणि त्यासाठी तिचा प्रसार देखील कसा होतो हा पण प्रश्न समोर येतो.
0: या गोगलगाई साधारण म्हणजे ढगाळ वातावरण, मध्ये मध्ये रिमझिम पडणारा पाऊस, अशा वातावरणात आर्द्रता वाढते, तापमान कमी होतं. साधारण 20 ते 32 अंश सेल्सिअस हे तापमान या गोगलगाईला पोषक आहे. जेव्हा अति थंड किंवा उष्ण वातावरण असतं तेव्हा ह्या गोगलगाई सुप्तावस्थेत जातात. त्या कवचाचं पातळ पापुद्राने तोंड बंद करून आतमध्ये शंखामध्ये सुप्तावस्थेत जातात. कधी कधी आपल्याला ह्या झाडाला किंवा भिंतीला देखील सुप्तावस्था चिटकून बसलेल्या दिसतात. आता ह्याचा प्रसार, ह्या जे गोगलगाई पसरतात त्याच्यामध्ये आपल्याला शेतात वापरण्यात येणारे वेगवेगळी जे अवजार आहेत, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली, इतर साधनं, तसंच त्याच्यासोबत आपण शेतामध्ये जे शेणखत टाकतो त्याच्यासोबत इतर जे साधनं आहेत, माती, वाळू, कलम आपण शेतामध्ये नेतो, रोपं, बेणं, ऊसाचं बेणं किंवा इतर, याच्यामध्ये द्वारे सुद्धा या लहान लहान गोगलगाई त्याला चिटकून जातात आणि मग त्या प्रसार होतो त्याचा.
1: अगदी
0: अशा प्रकारे ह्या प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
1: म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे ते याला पोषक आहे म्हणायला काही हरकत नाही.
0: अतिशय पोषक आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी याचं सर्वेक्षण करून त्याचं व्यवस्थित

0: नियंत्रण योग्य वेळी करणं गरजेचं आहे.
1: खरंच आहे, म्हणजे सतर्क राहून आपल्याला जो काही शेतामध्ये याचा प्रसार झालेला आहे तो रोखणं खूप महत्त्वाचं आहे,
0: अतिशय
1: नाही का सर?
0: आवश्यक आहे.
1: आणि सर, आता जर या शंखी गोगलगाईचा प्रसार शेतकरी बांधवांना रोखायचा असेल तर त्यासाठी ज्या काही प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांना कराव्या लागणार आहेत तर त्यासंबंधी काय माहिती सांगाल?
0: सुरुवातीला आपल्याला या गोगलगायचा प्रतिबंध करावा लागेल, म्हणजे त्याला आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना असं म्हणूया.
1: खरे.
0: म्हणजे जिथं जिथं ह्या गोगलगाई आढळतात त्या त्या ठिकाणी, जिथं जिथं शेतामध्ये किंवा गावामध्ये बोर्ड, भिंतीला भेगा गेलेल्या असतील त्या क्रॅकमध्ये, दगडं, बांध इत्यादी ठिकाणी दिवसा ह्या लपून बसलेल्या गोगलगाई जमा करणे, हाताला हातमोजे घालून एक फायद्याचं आहे. त्यांना मिठाच्या द्रावणात सोडून आपण त्यांना मारू शकतो. आता हंगाम संपला पण उन्हाळ्यामध्ये शेतकरी बांधवांनी जमिनीची खोल नांगरट जेव्हा करतात तेव्हा देखील याच्या सुप्तावस्था बऱ्याच प्रमाणात नष्ट होतात.
1: बरोबर.
0: आता प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाजवळ दोन्ही बाजूने 1 ते 2 फुटाचे चर जर काढले, चर काढले तर गोगलगाईला जायला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला प्रतिबंध होतो आणि त्यांचा रस्ता रोखला जातो. त्या ठिकाणी त्या शेतात त्या प्रवेश करू शकत नाहीत.
1: अच्छा.
0: आता जिथं नदी नाले, ओढा, ओहळ, कालवा, पांदण किंवा पाणी साचलेला सखल भाग या ठिकाणी या गोगलगाई सुप्तावस्थेमध्ये असतात.
1: बरं.
0: मग अशा ठिकाणी हंगामातील सुरुवातीचा पाऊस पडला, आता सध्या जो रिमझिम पाऊस मध्ये मध्ये पडतो, मग अशा वेळी मोहीम राबवून शेतकरी बांधवांनी गटांनी समूहांनी जर यांचं गोळा करून त्यांना मिठाच्या द्रावणामध्ये किंवा चुना असलेल्या पोत्यामध्ये बांधून ठेवलं तर त्या गोगलगाईचा चांगला व्यवस्थित बंदोबस्त होतो. त्यासोबतच आपल्याला शेताचे बांध स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे गोगलगाईला लपायला जागा राहणार नाही. म्हणजे शेत किंवा बागेच्या सभोवती जसं आपल्याला प्रवेश बंद करण्यासाठी तंबाखू भुकटीचा, कोरड्या राखेचा किंवा चुन्याचा 5 सेंटीमीटर रुंदीचा पट्टा असा गोगलगाईमध्ये ज्या ठिकाणी जास्त उद्रेक आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबंध म्हणजे करता येऊ शकतो. जसं फळबागेमध्ये पण गोगलगाई आढळत आहेत, मग अशा ठिकाणी खोडाला 10% बोर्डो पेस्ट म्हणजे 1 किलो मोरचूद, 1 किलो चुना 10 लिटर पाण्यात टाकून बोर्डो पेस्ट तयार करता येतं. तर हे आपण झाडाला जर लावलं तर गोगलगाईला झाडावर चढता येत नाही.
1: निश्चितच
0: जैविक व्यवस्थापनामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक फार्म असेल तिथं निंबोळी पावडर, निंबोळीची पेंड, 5% निंबोळी अर्क अशा वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा जर वापर केला बांधावर तर त्यांनी देखील गोगलगाईचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो.
1: अच्छा. रोग आपल्या बांधापर्यंत येऊ नये यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना आधी कराव्या लागणार आहेत. त्यामध्ये तुम्ही सांगितलं की मशागतीच्या वेळेस आपण ही काळजी घ्यायला हवी, म्हणजे रोग येऊच नाही म्हणून प्रतिबंध अगोदरच आपल्याला करायचा आहे. आणि त्यासोबतच सर, जर एवढं करूनही तिचा प्रादुर्भाव रोखू शकलो नाही तर त्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजनेसाठी देखील शेतकरी बांधवांनी तयार राहायला हवं. यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना सांगता येतील?
0: आता जेव्हा गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे असं लक्षात येतं, मोठ्या प्रमाणात गोगलगाय दिसू लागल्या, मग अशा वेळी आपल्याला मोहीम राबवणं गरजेचं आहे. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातल्या गोगलगाई गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून त्यांना आपण मारणं आवश्यक आहे. शेतातून मोठ्या शंकी गोगलगाई जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्याच्यामध्ये कोरडं मीठ किंवा चुना टाकून त्या पोत्याचं तोंड न उघडता म्हणजे बंद ठेवायचं आणि घट्ट बांधून टाकायचं, जेणेकरून त्यामधील गोगलगाई पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आतमध्येच पोत्यात मरून जातात. गोगलगाई जमा करताना आपण आताच म्हटलं की उघड्या हाताने न करता हातमोजे वापरणं आवश्यक आहे, तोंडावर मास्क घालणं गरजेचं आहे. शेतामध्ये किंवा बागेमध्ये 7 ते 8 मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाल्याचे पिकाचे अवशेष याचे ढीग किंवा गोंडपाट हे गुळाच्या पाण्यामध्ये ओलं करून पोतं शेतात ठिकठिकाणी ठेवावं. गोगलगाई त्या ठिकाणी आश्रयाला जातात.
1: बरोबर.
0: सूर्योदयानंतर त्या म्हणजे गोळा झालेल्या गोगलगाई आणि त्यांची अंडी आपण गोळा करून मिठाच्या द्रावणामध्ये टाकून नष्ट करू शकतो. लहान शंखी, लहान गोगलगाय यांना सुद्धा 10% मिठाच्या द्रावण यांनी आपण नियंत्रण करू शकतो. त्यानंतर बोर्डो मिश्रण आपण आताच म्हटलं की याचा चांगला परिणाम आहे फळबागेमध्ये. त्यासोबत कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद हे 300 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये म्हणजे याच्या फवारण्या देखील गोगलगाईसाठी त्याला परावृत्त करण्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु याची CIB मध्ये म्हणजे नोंदणीकृत नाही, शेतकरी आपल्या अनुभवाने हे वापरत असतात आणि त्यांना त्याचा फायदा होत असतो.

0: अच्छा.
1: गोगलगायच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाइड नावाचं औषध, दाणेदार औषध, हे गोगलगाय नाशक म्हणून बाजारात मिळतं. तर हे कापूस, सोयाबीन यासारख्या पिकामध्ये म्हणजे 2 किलो प्रति एकरी याप्रमाणे पसरून आपण देऊ शकतो. फळबागेमध्ये झाडाखाली सुद्धा दाणेदार मेटाल्डिहाइड प्रति झाड 100 ग्रॅम आपण पसरून देऊ शकतो. मेटाल्डिहाइड शेतकऱ्यांनी शेतावर वापरलं असता त्यांच्या अनुभवातून परिणामकारक असे त्याचे परिणाम चांगले दिसत आहेत, पण त्याची CIBRC मध्ये सर्व पिकांना त्याची शिफारस नाही. फक्त लिंबूवर्गीय फळपिकं, भात आणि भाजीपाला पिकं यांच्यासाठी त्याची शिफारस आहे. शंखी गोगलगाय प्रामुख्यानं पपईची रोपं, झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात, म्हणजे त्याची होस्ट आहेत. म्हणजे मेटाल्डिहाइडच्या गोळ्या पपईच्या पानाजवळ आपण त्या जवळ ठेवल्या तर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात आपण त्यांना नियंत्रित करू शकतो. मेटाल्डिहाइडचा वापर आपल्याला जास्त तापमान आणि आर्द्रता म्हणजे कमी असते अशा वेळी जर करता आला तर अजून चांगला प्रभाव आपल्याला मिळतो. आता या मेटाल्डिहाइडला पर्याय म्हणून वातावरणाला पोषक असं आयर्न फॉस्फेट हे देखील आहे. याचं 2 किलो प्रति एकरी या प्रमाणात अमिष म्हणून वापर करता येतो. आयर्न फॉस्फेटचा म्हणजे वापर सुद्धा आर्द्रता जास्त असते अशा वेळी जास्त प्रभावी जाणवतो आणि याच्या संपर्कात आलेल्या गोगलगाय उपाशी राहून मरून जातात. तर अशा प्रकारे आपल्याला याचा वापर करता येतो. आणि आयर्न फॉस्फेट या सोबत स्पिनोसॅड या कीटकनाशकासोबत सुद्धा मिसळून आपल्याला वापरता येतं. 2 मिली स्पिनोसॅड आणि प्रति 1 किलो आयर्न फॉस्फेट अशा प्रकारे मिसळून आपण हे जास्त परिणामकारक आहे. आणि शेतकरी हे देखील आपल्या अनुभवाने काही शेतकरी वापरत आहेत, याची मात्र शिफारस नाही आहे, परंतु शेतकरी अनुभवाने वापरत आहेत, त्यांना परिणाम मिळत आहेत. तर अशा वेळी आपल्याला पाळीव प्राणी आणि इतर कुत्रे मांजर यांच्यापासून याला दूर ठेवणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी हे आमिष उपलब्ध नसेल तर आपण बागेमध्ये आमिष पुढे तयार करू शकतो.
0: बरोबर.
1: तर मग त्याच्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ, 25 ग्रॅम ईस्ट याचं द्रावण तयार करायचं. हे द्रावण 50 किलो गव्हाचा म्हणजे गव्हडा किंवा भाताच्या कोंड्यामध्ये मिसळायचं. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये हॅमिथोक्झॅम 25% 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आणि हे अमिष ढिगाच्या स्वरूपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात आपण शेतामध्ये वापरू शकतो. याचे देखील परिणाम शेतकरी बांधवांना चांगले मिळालेले आहेत. जरी लेबल क्लेम नसलं तरी शेतकरी बांधव याच्यापासून त्याचा नियंत्रण चांगल्या प्रकारे करत आहेत. मात्र याचं पाळीव प्राणी लहान मुलांपासून मात्र याची काळजी घ्यावी लागते. तर अशा प्रकारे आपण या गोगलगायचा नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर करू शकतो आणि सामूहिक पद्धतीने करणं फार आवश्यक आहे. एकट्या दुकट्यांनी न करता समूहाने जर शेतकऱ्यांनी उपाययोजना केली तर अधिक लवकर आणि या गोगलगायीपासून होणारा प्रादुर्भाव आपण निश्चितच रोखू शकतो.
0: आणि सर, वाणू अर्थातच पैसा या किडीचा देखील प्रादुर्भाव आता सध्या वाढताना दिसतोय, तर त्याचं व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी कसं करावं बरं?
1: आपल्या भागामध्ये वाणू ज्याला आपण पैसा किंवा मिलिपीड असं म्हणतो या किडींचा प्रादुर्भाव मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जसं धाराशिव, कळंब आणि इतर भागांमध्ये आढळत आहे. तर यासाठी आपल्याला उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे, त्याच्याविषयी आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. हे वाणू आपल्या शेतामध्ये सुप्तावस्थेत असतात, जमिनीमध्ये खोल. आता त्याला पोषक वातावरण निर्माण झालं की ते वर येऊन रोपांना इजा करत आहेत आणि रोपावस्थेतच झाडांना, छोट्या रोपांना कुरतडून आपल्या शेतीचं नुकसान करत आहेत. हे निशाचर आहेत, म्हणजे रात्रीच्या वेळेत हे आपलं शेत फस्त करतात. एरवी हे किडणाऱ्या वनस्पती, कुजलेले लाकूड, इतर प्रकारच्या सडलेली पानं वगैरे खाऊन एक वातावरणाचा बॅलन्स सडवण्याचं काम करत असतात. पण यावेळी मात्र सध्या रोपावस्थेमध्ये हे एक आपल्यासाठी संकट आहे आणि जेव्हा याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळी आपल्याला या वाणूचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता वाणू म्हणजे पैसा, मिलिपीड, ज्या ठिकाणी आर्द्रता आहे अशा ठिकाणी यांचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. विशेष करून आपल्याला ज्या ठिकाणी गवत वाढलेलं आहे, जमिनीवर ठेवलेल्या इतर वस्तू आहेत, बांधावरचं गवत आहे, हे स्वच्छ केलं पाहिजे. आर्द्र गंधाट पिकामध्ये जास्त पाणी देणे किंवा मग संध्याकाळच्या वेळेस पिकात पावसाची उघाड असेल तेव्हा पाणी चालू ठेवलं तर हे वाणू नियंत्रणाला मदत होते. म्हणजे ह्या लपण्याच्या जागा जसं की पालापाचोळा, वाळलेले, कुजलेले काडी कचरा आपल्याला

0: नष्ट करावं लागेल. ह्या रात्री सक्रिय असल्यामुळं रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून सकाळी त्या गवताच्या ढिगाच्या खाली जमा झालेले वाणू पैसा हे मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणामध्ये टाकून त्याचं नियंत्रण करता येतं. ज्या ठिकाणी बियाण्याला बीज प्रक्रिया केलेली आहे तिथे या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळलेला आहे. हे वाणू मिलिपीड्स रात्रीच्या वेळी सक्रिय असल्यामुळं शेतामध्ये शेतकरी बांधवांना पिकाची कापणी केलेले आपण गवताचे ढीग त्याच्या खाली लपून बसलेल्या ज्या जमा करून आपल्याला नियंत्रण करता येतं. चांगला पाऊस जर झाला मोठा तर याचं नैसर्गिकरित्या नियंत्रण होतं आणि बऱ्याच प्रमाणात ह्या मोठ्या मोठ्या वाणू आपण जमा करून मिठाच्या पाण्यामध्ये द्रावणामध्ये टाकू शकतो. आणि हे सर्व उपाय करून देखील जर नियंत्रणात येत नसेल तर मात्र रासायनिक उपाय हा शेवटचा, जसं आपल्याला क्लोरोपायरीफॉस 20 cc 3 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50% अधिक सायपरमेथ्रिन 5% 1.5 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण पाण्यामध्ये मिसळून वापरू शकतो. याची लेबल क्लेम नाही, परंतु शेतकरी आपल्या अनुभवाने ही वापरत आहेत. याला पर्यायी म्हणजे ज्या शेतामध्ये वारंवार या किडीचा प्रादुर्भाव होत असेल तिथे पेरणीपूर्वी कार्बोसल्फॉन 6% दाणेदार किंवा क्लोरोपायरीफॉस 10% दाणेदार किंवा फिप्रोनिल 0.3% 5 किलो प्रति 100 किलो शेणखतामध्ये मिसळून 1 हेक्टर या शेतामध्ये पसरून द्यावे. तर या प्रकारे आपण याचं नियंत्रण करू शकतो.
1: तर शेवटी जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल बरं सर तुम्ही?
0: तर मी शेतकरी बांधवांना एवढा संदेश देईल की आपल्या शेताचं सर्वेक्षण करणं खूप गरजेचं आहे. योग्य वेळी आपल्या शेतात कोणत्या प्रकारचं गोगलगाय आहे किंवा इतर मित्र कीटक आहेत का शत्रू कीटक आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारचा उपद्रव असेल त्यासाठी आपल्याला इको फ्रेंडली म्हणजे वातावरणाला पोषक अशा प्रकारे आपण त्याचा वापर करणं गरजेचं आहे. सुरुवातीला जैविक आणि सर्वात शेवटी रासायनिकचा वापर करून आपण आपलं शिफारशीमध्ये आपण तज्ज्ञांनी सांगितलेल्या प्रमाणातच हे वापरलं पाहिजे आणि या पद्धतीने आपण आपलं पीक वाचवू शकतो आणि आपलं नुकसान टाळू शकतो.
1: नक्कीच सर, जाता जाता जो महत्वाचा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे की शंखी गोगलगाईचं संकट जरी शेतकरी बांधवांसमोर आलेलं आहे तरी देखील शेतकरी बंधूंनो आपण सामूहिक प्रयत्न, योग्य वेळी जैविक आणि रासायनिक उपाय आणि आपल्या शेताची स्वच्छता ठेवून आपण या संकटावर नक्कीच मात आपल्याला करता येईल. एकत्रित मोहीम आपल्यालाही राबवावी लागेल आणि त्याच माध्यमातून मग गोगलगाईचा प्रादुर्भाव आपण चांगल्या प्रकारे आपल्याला रोखता येणं शक्य आहे. जे उपाय आता तुम्ही सांगितलेले आहेत की हे शेतकरी बांधवांनी करायला हवेत त्या त्या पद्धतीने शेतकरी बंधू नक्कीच याचा अवलंब करतील आणि आपल्या शेतामधून ही शंखी गोगलगाय नायनाट याचा करतील यात काही शंका नाही. तर ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण शंखी गोगलगाईची ओळख आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात आनंद घेऊया या गीताचा.

शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आनंदवारी, आषाढी वारी, आनंदवारी, विठ्ठल नामाची गोडशिदोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष, आषाढी वारी, आनंदवारी, विठुरायाच्या भेटीची आसही भावी, आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंदवारी, 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता, लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतने, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंदवारी।

0: आषाढ वारी आनंद वारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका रोज सकाळी 6:30 वाजता.
1: राज कपूर नरगिसची मधुर गाणी.

0: राजेश खन्नाची रोमँटिक गाणी.
1: रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना.
0: जितेंद्र असो. की एंग्री यंग मैन अमिताभ.
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती.
0: आणि मराठीतील दुर्मिळ गीत.
3: मी रात टाकली, मी कात टाकली.
4: रोज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल, फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 MHz वर सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: भाई जरा देख के चलो।
1: FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1,40,000,000 लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3 बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5

वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्याने होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं, असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म

0: कॉम आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 34 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया. स्वर आणि रचना आहे अशोक अंबादास शिंदे यांची.
1: ऐका ऐका विद्यार्थी वर्ग, काढूया मार्ग, बनूया स्वर्ग.

आत्ताचं हे गीत गायलं होतं अशोक अंबादास शिंदे यांनी, आणि गीत होतं अशोक अंबादास शिंदे यांचंच. श्रोतो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत जनाबाईंची रचना भाऊ कुर्ले आणि सहकलाकारांच्या स्वरात.

भाऊ कुर्ले आणि सहकलाकारांनी गायलेलं संत जनाबाई यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी.

वरून रात्रीचे 8:30 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया रमेश वैद्य यांचं गीत. गायला आहे उत्तरा केळकर यांनी.

श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 News@9 इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृत पत्रिका संस्कृत भारती आणि 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कलाकार डॉक्टर आर माधुरी देवी यांचं कर्नाटिक वीणा. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: at the Archery World Cup Stage 4 in Madrid, Spain today. Meanwhile, in women individual compound event, teenage archer Preetika Pradeep produced a stunning turnaround to beat world number 11 Hazal Barun of Turkey, clinching her maiden World Cup bronze. And that is the end of this news bulletin.
1: ये आकाशवाणी दिल्ली का इंद्रप्रस्थ चैनल है। मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज़, डीआरएम 810 किलोहर्ट्ज़ पर। समय हो गया है आपकी और हमारी। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता। रात्रीचे 11:10 होत आहेत। आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे। पुन्हा भेटूया उद्या 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेमध्ये। दरम्यान आपण ऐकू शकाल एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्य।